दारू वाजे पंच शब्द कर सभागै कर सभागै शब्द वाजे कलाजत कर धारिया पंच दूत तुद वस किते काल कंटक मारिया।

हर हर नाम बूंद मुख पाई, हर हर नाम बूंद मुख पाई, हर हर नाम बूंद मुख पाई, बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस ब

कामं समस्तु ब्राजि समस्तासुदामं तेराजोर्चाचरीशन्द जलेह खलेह पीता व्यय प्रभु अजुआदेश पुजंग प्रयाद शंभ अगाध्य अबाध्य नंदी स्वरूपे नमो सर्वमान्ये समस्ते निधाने नमास्त्वं नरनाथे नमास्त्वं परमाते नमास्त्वंग गंजे नमास्त्वंग पंजे नमास्त्वंग काले नमास्त्वंग पाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राज राजे नमो साज साजे नमो शाशाहे नमो महामाहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो शोक शोके नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वभीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमान्त्रंग नमो सर्वजान्त्रंग नमो सर्वदृष्टंग नमो सर्वकृष्णंग नमो सर्वरंगे दृभंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे बीजे समातंग ब्रसजे गर्भालंग स्वरूपे गोकर्मंग प्रणासी सदा सर्वदा हृदि सुदिंग नवासी चरपट छंद तक प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्म लख कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग भुगता सर्वंग